नमस्कार श्रोते हो, मी विनीत भट आजच्या आपल्या लाडक्या आकाशवाणी सिडनीच्या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज आहे दिनांक 12 जुलै 2026, म्हणजे ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी शके 1948. आजच्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण अनुजा कदम यांची मुलाखत ऐकणार आहोत. अनुजा आगामी मिस इंडिया साऊथ पॅसिफिक पेजंटमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करत आहेत. अर्थातच आपल्या मराठी मुलीची ही झेप अभिमानाची गोष्ट. तर जाणून घेऊया तिचा हा प्रवास गप्पांच्या माध्यमातून. मुलाखत घेणार नीता अवसारे. आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आपण आपले वेद मालिकेतील पुढचा भाग ऐकणार आहोत. सौ श्रद्धा परांजपे व योगिनी लेले हा कार्यक्रम सादर करतील. तर आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण त्या अगोदर आपले व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश ऐकूया, कारण त्यांच्या मदतीशिवाय हे कार्यक्रम करणे शक्य नाही. त्यानंतर असणार पुण्याहून बातम्या सादर करणार मंदार कुलकर्णी आणि एक गाणं आणि मग पहिला कार्यक्रम.

0: घराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची का? आता मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी.

माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत नंबर पण घे 0409707707 ईमेल info@ayk.com.au

0: नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात महाराष्ट्रात पालखी सोहळा सुरू. मान्सूननं संपूर्ण भारत व्यापला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड वर्षावानंतर आता किंचित विश्रांती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं तळ्यात मळ्यात. आणि महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन संस्थगित. पुढच्या अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याच्या हालचाली सुरू. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात गुरुवारी पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन झालं. पालख्यांच्या प्रस्थानाच्या वेळी संपूर्ण आळंदी जलमय झाल्यामुळं यंदा निवडक वारकऱ्यांच्या साथीत प्रस्थान झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनामुळं अनेक वारकरी पुण्यातून वारीच्या सोहळ्यात सहभागी झाले. गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस संपूर्ण पुणे टाळ मृदंगाच्या गजरानं निनादत होतं. काल म्हणजे शनिवारी पहाटे दोन्ही पालख्यांची पुढच्या मुक्कामाकडं वाटचाल सुरू झाली आहे. येत्या 25 तारखेला आषाढी एकादशी असून तोपर्यंत वारी सोहळा रंगणार आहे. नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण भारत आता व्यापला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं गुरुवारी हे जाहीर केलं. महाराष्ट्रात गेले आठवडाभर सुरू असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे. जूनमध्ये पावसानं ओढ दिल्यामुळं भारतात सरासरीपेक्षा 40% तर महाराष्ट्रात 50% कमी पाऊस झाला होता. मात्र जुलैच्या पावसामुळं मोठी सुधारणा झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात पाऊस चांगला झाला असला तरी त्याचं प्रमाण असमान असल्यामुळं काही ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. या आठवड्यात शेतीच्या कामांना वेग येणार आहे. पावसामुळं धरणातल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. शुक्रवार सकाळपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये एकूण पाणीसाठा 41.11% इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% इतका होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. एकीकडे त्यांची काँग्रेसशी बोलणी सुरू आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाशीही बोलणी सुरू आहेत अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे याबाबतच्या चर्चा खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते माध्यमांमध्ये पेरत असून अधिकृतपणे सगळेच विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळत आहेत. एकीकडे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यावर त्यांच्या पक्षातले नेते नाराज आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांना सत्तेची गरज आहे. सुप्रिया सुळे यांनी विनोद तावडे यांची भेट घेतल्यामुळं आणि सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची बारामतीत भेट घेतल्यामुळं चर्चेला जोर आला आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनाला भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पवारांचा सत्कार केल्यामुळं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत संतापले आहेत. एकूणच पुढचा बराच काळ या प्रकरणाचं कवित्व सुरू राहील अशी चिन्ह आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे. विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार आहे. हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. 6 महिन्यांमध्ये ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांचा आवाज कमी होत असल्याचं निरीक्षण जाणकारांनी नोंदवलं आहे. पुण्याच्या अर्णव पापरकरचा विम्बल्डन टेनिस स्पर्धेतला प्रवास गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत संपला. जॉर्डन लीनं 18 वर्षीय अर्णवला पराभूत केलं पण उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून अर्णवनं ऐतिहासिक कामगिरी केली. 36 वर्षांनंतर विम्बल्डन ज्युनियरच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी लिएंडर पेसनं ही कामगिरी केली होती. इराण आणि अमेरिकेतला संघर्ष पुन्हा सुरू झाल्यामुळं भारतातले गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते धास्तावले आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी शेअर बाजारात काहीशी वाढ झाली असली तरी पुढचा काळ हा कसोटीचा असेल असं जाणकारांचं मत आहे. अग्रलेख. बिंधीन इंधन पाहिजे या अग्रलेखात लोकसत्तानं पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण वाढवण्याच्या सरकारच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कल्याणमध्ये डॉक्टरला शिवसेनेच्या नगरसेवकानं केलेल्या मारहाणीचा समाचार लोकमतनं शरम वाटणारी ठोकशाही या अग्रलेखात घेतला आहे. तर फडणवीस या माजाचे काय करणार असा सवाल लोकसत्तानं विचारला आहे. गोंधळलेले मुख्यमंत्री आणि त्यांची अफवांची फॅक्टरी या अग्रलेखात सामनानं महाराष्ट्रातले राजकीय निर्णय दिल्लीत होत असून फडणवीस यांचं त्यावर नियंत्रण नसल्याचं म्हटलं आहे. आणि आता इश्क दिल चाहता है, लव लव लव दिल है के मानता नाही अशा प्रेमाशी संबंधित नावं असलेले चित्रपट ज्याची ओळख बनले तो आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडून आता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकलाय. गौरी स्पॅट नावाच्या आहार तज्ज्ञाशी प्रेमालाप झाल्यानंतर आता आमिर भाऊ रविवारी विवाहबद्ध झाले. खरं तर चित्रपट क्षेत्रात 3 लग्न करणं फार विशेष नाही. निलिमा अझीम, संजय दत्त, विधू विनोद चोप्रा, अनूप जलोटा अशा अनेकांनी तयार केलेल्या पायवाटेवरून आता आमिर खान चालू लागलाय. आमिर खान हा धोरणी म्हणून ओळखला जातो, पण लग्नाबाबतही किती धोरणी असावं. रीना दत्त, किरण राव या त्याच्या आधीच्या पत्नी नवीन पत्नीचं स्वागत करायला स्वतः आल्या होत्या हे विशेष. अहो फक्त एवढंच नाही तर आधीच्या पत्नींची 3 मुलं आणि जावई सुद्धा आला होता. आता बोला, अहो लग्न आहे की हम साथ साथ है या सिनेमाचं शूटिंग आहे हे कळायला मार्ग नव्हता. बाकी परफेक्शन आणखी एक आहे बरं का. आमिर खान आहे सध्या 61 वर्षांचा. या वयात व्याधी होतात, आहार व्यायाम अशा गोष्टींची गरज भासते. आमिर भाऊंनी चक्क आहार तज्ज्ञाशीच विवाह करून दूरदर्शीपणा दाखवलाय. म्हणजे पत्नी आणि वैयक्तिक डायटिशियन ही दोन्ही कामं एकाच वेळी झाली की एकाच दगडात 2 पक्षी. बरं, व्यायाम शिकवायला जावई नुपूर शिखरे आहेच. मराठीत पूर्वी 2 बायका फजिती ऐका नावाचा सिनेमा आला होता, पण इथं 2 सोडाच 3 बायका असूनही फजिती न होणारा आमिर खान म्हणजे अनुरूप, शुभ विश्व अशा संस्थांचा ब्रँड अँबॅसेडरच की. बरं आहे तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, मी नीता अवसरे. आज आपण गप्पा मारणार आहोत मेलबर्नमध्ये राहणाऱ्या अनुजा निकम हिच्या बरोबर. अनुजाने मिस इंडिया साऊथ पॅसिफिक या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियातून निवडल्या गेलेल्या मोजक्या मुलीमध्ये अनुजाची निवड झाली आहे आणि त्या सगळ्यामध्ये ती एकमेव मराठी मुलगी आहे. तर अनुजा, आकाशवाणी सिडनीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन.
2: खूप खूप धन्यवाद, इथे बोलायला मिळालं म्हणून मला खूप आनंद होतोय. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी.
1: थँक्यू अनुजा. सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना तुझ्याबद्दल थोडं सांग बरं, तू मुळची कुठली आणि मेलबर्न मध्ये तू कधीपासून राहतेस?
2: नक्की नक्की. तर माझा जन्म मुंबईचा, बोरिवलीचा. लहानपण तिथे होतं आणि मग आम्ही ठाण्याला वाढली. आणि युजली माझ्या चाइल्डहूडमध्ये खूप स्पोर्टिंग बॅकग्राऊंड आहे माझा. सो आय वॉज अ स्टेट लेवल जिमनास्ट, स्टेट लेवल रिदमिक जिमनास्ट. आय प्लेड सॉकर अँड क्रिकेट बोथ प्रोफेशनली. आणि आजीबरोबर पण त्यांच्या केटरिंग बिझनेसमध्ये 6 का 8 वर्षाची असल्यापासून काम करते.
1: अरे वा, ऑलराऊंडर
2: ऑलमोस्ट.
1: आणि त्यानंतर तुझं करिअर?
2: एज्युकेशन आय डीड मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मग महिंद्रा आणि महिंद्रा ऑटोमोटिव्ह जे कांदिवलीला आहे तिथे मी कामाला होती. आणि ह्याच्यानंतर मग मी ऑस्ट्रेलियाला आली माझे मास्टर्स करायला. आणि देन आय इन 2014 आणि मग मी 5 पब्लिक सेक्टरमध्ये आणि मग 5 प्रायव्हेटमध्ये असं काम केलंय.
1: अरे वा, मस्त. आणि काही तुला आठवणी महेंद्रमध्ये काम करण्याच्या जॉब बद्दल काही?
2: हो, म्हणजे आय थिंक दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट युनिक जॉब्स आय हॅड. कारण की आम्ही आय थिंक 9000 एम्प्लॉईज होते, वर्कर्स इन्क्लुडेड, एवढी मोठी फॅक्टरी होती. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त 2 मुली होतो. तर आम्हाला टॉयलेट्स पण नव्हते. तिकडे कोटक महिंद्राचं एक आय टी डिपार्टमेंटची बिल्डिंग होती 5-10 पुढे. तर आम्हाला आमचे ब्रेक्स टायमिंग लावून मग जावं लागायचं.
1: बापरे, हे मला सुधामूर्तींनी सांगितलेल्या अनुभवासारखं वाटतं. त्यांनी असंच काही अनुभवलं होतं, खरंच कौतुक वाटतं. आता आम्हाला तुझ्या पॅजंट बद्दल ऐकायला आवडेल. या स्पर्धेत भाग घ्यावा असं तुला का वाटलं?
2: ऍक्च्युली त्याच्यामध्ये भाग घ्यावासा पेक्षा आमचं एक बॅकग्राऊंड आहे फॉर एव्हरी इयर. तो मी आणि माझ्या फ्रेंडचा एक पॅक्ट आहे की आम्ही एक थीम निवडतो प्रत्येक इयरसाठी, की लोकांचं असं न्यू इयर रेझोल्युशन असतं तसं आमची एक थीम असते. तर फॉर एक्झाम्पल, लाईक 2019 वॉज अ थीम ऑफ फिअर फॉर अस. तर मग आम्ही प्रत्येक महिन्यासाठी एक गोष्ट निवडली ज्याची आम्हाला भीती वाटते आणि वी हॅड टू ओव्हरकम दॅट फिअर. तर तसं प्रत्येक वर्षाचा आम्ही एक पॅक्ट बनवतो आणि वी बेसिकली रॅन आउट ऑफ थीम्स. आमच्याकडे आमच्या सगळ्या आयडियाज ड्रायअप झाले होता. तर मग आम्ही डिसाईड केलं की आपण काय करूया की एकाच वर्षामध्ये वी पिक 3 बिग थिंग्स. वन दॅट टेक्स यू आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन, वन दॅट स्केअर्स यू, अँड वन दॅट लेट्स यू ओव्हरकम युअर फिअर. आणि मग जेव्हा मी ते पॅजंटचं ऐकलं, आय वॉज लाईक हे परफेक्ट आहे, हे तिन्ही गोष्टी एकाच याच्यामध्ये होऊन जाणार माझ्या. तर ह्याच्यातच भाग घ्यायचा आपण.
1: वा मस्त.
2: कारण की वेन यू टॉक अबाउट लाईक माय अपब्रिंगिंग, ती खूप अशी टॉमबॉईश होती कारण स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे. तर ते पॅजंट हा विचार मी सोडून दे, माझ्या आईने पण कधी स्वप्नात विचार केला नव्हता. म्हणजे ती एवढी शॉक झालेली की ऍट द एंड ऑफ द पॅजंट शी वॉज लाईक अरे वा, माझी मुलगी मला परत भेटली.
1: वाव, खरंय. आणि हे ऐकून खूप अभिमान वाटतो.
2: थँक्यू थँक्यू थँक्यू.
1: सो या प्रवासात काही अडचणी आल्या का तुला? कशी तयारी केलीस तू?
2: खूप खूप जास्त अडचणी आल्या. प्रत्येक दिवसाची एक अडचण होती.
1: ऍब्सोल्युटली.
2: आम्हाला त्यांनी टाइमच खूप कमी दिलेला, ऑलमोस्ट 6 वीक्स होते. आणि त्याच्यामध्ये पण आपला एक तर बॅकग्राऊंड त्यात नाहीये आणि मोस्टली जे पार्टिसिपेंट्स होते ते ऍक्ट्रेस, मॉडेल, इन्फ्लुएन्सर्स अशाच मोस्टली मुली होत्या. आणि मराठी मुली नव्हत्याच, म्हणजे मी आणि आय थिंक दुसरी पण होती. आणि युजली आपल्या अपब्रिंगिंग मध्ये तसं नसतं. तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू इमॅजिन युअर सेल्फ इन दॅट पोझिशन की आपण पॅजंट मध्ये कसे दिसणार हे पण आपल्याला इमॅजिन होत नव्हतं आधी.
1: खरं.
2: तर तिथून तयारी चालू झालेली आपली. आणि त्याच्यामध्ये पण एव्हरी डे लाईक वी हॅड डिफरंट राऊंड बेसिकली. साडी राऊंड होता, गाऊन राऊंड होता, लेहंगा राऊंड आणि मग Q&A राऊंड. तर आमचं असं होतं की हा बाबा कॉस्ट्युम्स आहेत आपण शोधू. ते कॉस्ट्युम लास्ट दिवसापर्यंत आमचे पूर्ण झाले नाही. इतकं डिफिकल्ट पडलं आम्हाला सगळं.
1: खरंय, खूपच ऍडव्हर्सिटीज येत असतात. खरंय तुझं. मग ह्याचे ना ऍक्च्युली वेगवेगळे स्टेप जाणून घ्यायला आम्हाला आवडतील की तू सुरुवात कशी होती, पुढे कसं प्रोग्रेस होत.
2: हा, सो बेसिकली तुमचं एक ऍप्लिकेशन असतं, मग तुम्ही पूर्ण बायो पाठवतात की त्यांचा एक क्वेश्चनर असतो, तो क्वेश्चनर फिल करायचा, तुमचे फोटोज पाठवायचे आणि मग त्याच्यामध्ये आय थिंक लाईक 200-250 ऍप्लिकेशन्स होत्या त्यांच्या. आणि मग त्या लोकांनी एक इंटरव्ह्यू राऊंड घेतलेला सगळ्या मुलींबद्दल. तर मग आम्ही, कारण ते न्यूझीलंड बेस्ड कंपनी आहे, सो द कॉम्पिटिशन इज बिटवीन 3 कंट्रीज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी. सो ते ऑस्ट्रेलिया बेस्ड असल्यामुळे त्यांनी म्हणजे व्हिडिओ कॉल वरतीच इंटरव्ह्यू घेतलेला आमचा. आणि मग त्याच्यामध्ये पण ते बेसिकली वेगवेगळे क्वेश्चन्स विचारतात, तुम्हाला जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि त्यांना माझा बायो खूप आवडलेला कारण मी बऱ्याच ऑब्व्हियसली गोष्टी करते, लाईक एक इव्हेंट आणि मॅनेजमेंट कंपनी आहे, मी त्याच्याबरोबर पण व्हॉलंटिअरिंग करते. मी मेलबर्न सिटीचे जे टोस्ट मास्टर्स क्लब आहे, विच इज अ पब्लिक स्पीकिंग क्लब, त्याची व्हाईस प्रेसिडेंट पब्लिक रिलेशन्स च्या पोझिशनवरती आहे. आणि खूप जास्त इव्हेंट्स आणि ग्रुप्स मध्ये असते. पण थँक्यू थँक्यू. तर ते लिटरली नॉनस्टॉप सगळं चाललेलं असतं. तर त्यामुळे देवाला की यु नो यु आर डुईंग सो मच, इट वुड बी ग्रेट टू हॅव यू विथ दी अदर गर्ल्स.
1: व्हेरी इम्प्रेसिव्ह, मस्त. आणि मला त्या साडी राऊंड बद्दल सांग. तू मला जो फोटो पाठवला होता तो खूप सुंदर होता, मला खूप आवडला.
2: थँक्यू थँक्यू. त्याच्यामध्ये म्हणजे खूपच जास्त डोकं लावलं, कारण सुरुवातीला सगळ्या मुली आम्ही इंडो वेस्टर्नच घेणार होतो, कारण शेवटी एक पॅजंट आहे, त्याला एक ग्लॅमरस यु नो लुक आहे. आणि मी पण तशीच साडी घेतलेली, आणि माझ्या असं डोक्यात होतं ना की आमचं एक म्हणजे प्रत्येक पॅजंटचा एक एज लिमिट असतो, तर युजली जे म्हणजे इंटरनॅशनल पॅजंट्स असतात द कट ऑफ इज 28 इयर्स, आणि ह्याचा कट ऑफ लकीली 35 होता. सो आय एम 34 नाव, आणि म्हणजे जस्ट गॉट इन राईट. आणि द कॉम्पिटिशन ऑक्टोबर एंडच्या सुमारास आहे, आणि नोव्हेंबरमध्ये मी 35.

0: एवढ्या एकतर यंग मुली होत्या, आणि मी आय थिंक आय कम्पॅरेटिवली लुक यंगर देन माय एज. पण शेवटी कसं असतं की या मुलींना पुढे पण जायचं असतं, पुढचे पॅजंट्स करायचे असतात, तर मग जजेस पण यु नो ट्राय टू यु नो प्रेफर टू हॅव यंगर गर्ल्स. सो आय वॉज लाईक की यु नो वॉट, असं म्हणतात की बाबा यु नो 20-25 नंतर लग्न नसेल झालं तर तुमचं काहीच नाही होऊ शकत, 30 नंतर आयुष्यच यु नो बंद होतं. आणि एक आय थिंक इट्स काइंड ऑफ अ मिसकनसेप्शन जो स्प्रेड केला गेलेला. आणि आय हॅव दॅट बिलीफ एज वेल की यु नो आता मी 34 झाली आहे तर मे बी लोक मला त्या नजरेने बघत असतील की बाबा नाही होणार हिच्याकडनं किंवा नाही, बट असं काही नाही झालं. आणि आय वॉज कम्प्लिटली शॉक्ड. आय वॉज लाईक नो
1: यू डिझर्व.
0: या आय थिंक एवढी मेहनत केल्यावरती ना आय वुड से येस येस. आणि इट्स अ व्हेरी गुड एक्झाम्पल राईट फॉर फॉर विमेन इन जनरल की ज्या यु नो म्हणजे इन इन 20s विमेन इन दॅट 20s हु थिंक दॅट इफ दे डोंट गेट मॅरिड लाईफ विल बी ओव्हर, इट्स नॉट. आय एम स्टील हिअर. वुमेन इन दॅट 30s हु थिंक दॅट की मी काहीही नवीन करू शकत नाही, अजिबात असं काहीही नाहीये, मी 34-35 मध्ये खूप लिटरली नवीन एक करिअर पाथ सिलेक्ट केल्यासारखा त्या पॅजंट मध्ये घुसली आहे.
1: आय नो.
0: आणि इट्स आय थिंक इट्स इट्स जस्ट दॅट आय जस्ट वॉन्ट टू यु नो बायकांसाठी आणि इवन लाईक सगळ्यांसाठी की नेव्हर लेट एज कम इन बिटवीन युअर ड्रीम्स.
1: अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. आय नो. नाही नाही खूपच तू चांगली गोष्ट सांगितलीस. आता तुझ्या अजून म्हणजे काय म्हणते ते सगळ्यांच्या तुझ्याबद्दल अपेक्षा आता उंचावल्या आहेत, सो इट्स अ प्रेशर ऑन यू आता.
0: मला प्रेशर नको
1: म्हणजे पुढे पुढे तुझं अजून नाव यु नो झालं पाहिजे हे आहे. तर मग आता अजून काय काय ह्याचे स्टेप्स आणि यु नो तू आता म्हणालीस आता फिजी मध्ये होणार आहे.
0: हो सो आता काय केलं त्यांनी एक न्यूझीलंड मध्ये त्यांची कॉम्पिटिशन झाली, त्याच्यातनं 7 मुली निवडल्या गेल्या. आणि मे मध्ये मग आमची ऑस्ट्रेलियाची कॉम्पिटिशन होती, सो आय एम वन ऑफ द 7 गर्ल्स सिलेक्टेड टू रिप्रेझेंट ऑस्ट्रेलिया.
1: व्हेरी इम्प्रेसिव्ह.
0: आणि थँक्यू. आणि आता फिजी मध्ये त्यांची कॉम्पिटिशन होत आहे ऑगस्ट मध्ये. मग एकदा की त्या 7 मुली त्यांनी निवडल्या की मग वोटिंग चालू होतील. आणि ऑक्टोबर मध्ये ऑकलंड न्यूझीलंडला साऊथ मिस इंडिया साऊथ पॅसिफिकचा ऍक्च्युअल पॅजंट होणार.
1: राईट. मग ते टॉप 3 असतील का तिथे?
0: हा मग तिथे मग ते टॉप 3 सिलेक्ट करतील आउट ऑफ द 3 कंट्री.
1: राईट राईट.
0: सो इट्स गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग झालेलं. आणि मी त्याच्यासाठी आय थिंक आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर द फॅक्ट की आय गेट टू रिप्रेझेंट बोथ साईड ऑफ मी राईट. की आय एम ऑल्सो बिकॉज आय वर्क इन द पब्लिक सेक्टर आणि आय एम अ व्हेरी प्राऊड ऑस्ट्रेलियन, बट आय ऑल्सो आय एम व्हेरी प्राऊड इंडियन यु नो फॅक्ट लाईक इंडियन हेरिटेज. अँड आय डोंट थिंक आपल्याला कधी अशी एक संधी भेटते की यू गेट टू रिप्रेझेंट बोथ.
1: हे खरंय खरंय तुझं. यू आणि यू डीड दॅट वेल, यू कॅरीड दॅट वेल. मला तू तुझ्या त्या क्राऊनचं पण एक खूप छान सांगितलेलंस हे. हा ते प्लीज आमच्या श्रोत्यांना सांग.
0: सो देर इज लाईक टू थिंग्स लाईक इंडिया अँड ऑस्ट्रेलिया. सो इंडियन राऊंड मध्ये आम्ही साडी घातली आणि ऑस्ट्रेलियन राऊंड मध्ये यू हॅड टू वेअर अ गाऊन. आणि आता त्यांनी म्हटलेलं की यु नो इट नीड्स टू हॅव अन ऑस्ट्रेलियन एलिमेंट टू युअर कॉस्ट्युम. आणि आय वॉज लाईक यु नो वॉट, वेन यू थिंक ऑफ ऑस्ट्रेलिया देर इज ओनली वन आयकॉनिक मॉन्युमेंट, द सिडनी ऑपेरा हाऊस. सहज सगळ्या तुमच्या सिडनीच्या श्रोत्यांसाठी हे मला हे सांग.
1: खरंच आम्हाला
0: आय मीन फॅसिनेटेड म्हणूनच मी आली या शो वरती हेच सांगायला की वेन आय वॉज वेअरिंग द ऑस्ट्रेलियन गाऊन आय हॅड द एन्टायर सिडनी ऑपेरा हाऊस ऑन माय हेड.
1: वा व्हेरी आयकॉनिक आणि मस्त.
0: सो आय थिंक नथिंग स्क्रीम्स मोर ऑस्ट्रेलियन द ऑपेरा हाऊस. कारण की मग मुलींनी काय केलेलं की देवाला एक अरे मी कुवाला काहीतरी करते किंवा कांगारू घेतलेला एक फुटी बॉल आणलेला. आणि आय वॉज लाईक मी पण त्याच म्हणजे जेव्हा आपण ऑस्ट्रेलियाचा विचार करतो वी आर थिंकिंग अबाउट अॅनिमल्स, यू आर थिंकिंग अबाउट फ्लॉवर्स आणि टू मेक इट लाईक मोर फेमिनिन एक्सेट्रा इन द कॉस्ट्युम. आणि आय वॉज लाईक नाही सिडनी ऑपेरा हाऊस.
1: मस्त, आय नो, थँक्यू.

0: Nice.
1: That's
0: Sydney is one of my
1: awesome.
0: favorite cities. I
1: Okay,
0: think
1: good, good.
0: Kiruna Sathi, Sydney is the best.
1: Right. तू आलेली आहेस का सिडनीला?
0: खूप
1: अरे
0: वेळा,
1: वा,
0: खूप
1: गुड
0: वेळा.
1: गुड
0: म्हणजे माझं
1: गुड,
0: फेवरेट डेस्टिनेशन सिडनीच आहे.
1: व्हेरी गुड व्हेरी गुड. आता
0: कारण
1: आल्यावर
0: की हो
1: नक्की भेटूया.
0: हो, नक्की नक्की. कारण की माझे जेव्हा आई वडील आलेले मला भेटायला आणि मॉमनी कॉल केलेला, तर तिला की ठीक आहे मी मेलबर्नला येते, पण तू आमचं सिडनीचं तिकीट कधी काढणार आहेस? म्हटलं का होते ना, मला ओपेरा हाऊस पहिला बघायचा आहे, मग आपण मेलबर्न फिरूया.
1: व्हेरी गुड, मस्त मस्त एकदम.
0: तर नेहमी नक्की, म्हणजे जेव्हा पण माझे पेरेंट्स येतात, दे आर फर्स्ट लाईक पहिलं सिडनीला चल.
1: अरे वा खूप छान. आणि अनुजा, तू तुझ्या आजीबद्दल पण सांगितलेलंस मला की तुझं खरंच ते प्रेरणास्थान आहे, तर त्याबद्दलही आमच्या श्रोत्यांना सांग थोडं.
0: कारण आय थिंक मी जशी घडली आहे आणि जे काही माझे यु नो व्हॅल्यूज मॉरल्स जे पण आहेत ते माझ्या आजीमुळेच आहेत. सो आय लिटली द आउटलुक आय हॅव इन माय लाईफ टुवर्ड्स द वर्ल्ड कम्स थ्रू हर लेन्सेस. तर
1: बरोबर.
0: मी लहान असताना ती आय थिंक शी वॉज इन हर 50s or 60s की तिने स्वतःचा बिझनेस चालू केलेला त्या काळी, आणि त्याच्यामध्ये पण तिला इंग्लिश येत नव्हतं, तर ती नाईट स्कूल करायची आणि दिवसा बिझनेस चालवायची. आणि त्याच्यामध्ये पण शी ऑलवेज टोल्ड मी लाईक यु नो एज इज नेव्हर द लिमिट. तर शी इज लाईक की तू लहान आहेस, तू लहानपणी पण काम कर, तू म्हातारी झाल्यावर पण काम कर, तुला जेव्हा जे करायचं तू ते कर.
1: बरोबर.
0: तर मग म्हणूनच आम्ही लहान असताना मग वेगळ्या वेगळ्या आमची दुकानं असायची, तर ती जेव्हा गोष्टी बनवायची सणांसाठी, तर ती आम्हाला लिटरली पिशवीत घालून द्यायची आणि बोलायची जा फिरत बरा दुकानं विका. आणि आम्ही लिटरली रस्त्यावर दुकानांमध्ये जाऊन गोष्टी विकायचो 8 8 10 वर्षाचे असल्यापासून.
1: वाव, लहानपणापासून तुला छान तुझ्यावर संस्कार झालेले आहेत.
0: हो, आणि शेवटी मग यू सी द ग्राउंड रियालिटी.
1: करेक्ट.
0: की म्हणजे तुम्हाला 1 रुपया पण भेटण्यासाठी किती तास फिरावं लागतंय तेव्हा मग ते कळतं, म्हणजे पैशाची किंमत किंवा तुमच्या स्किल्सची किंमत, अन्नाची किंमत. कारण की तिचं असं जायचं आहे की नाही नाही मी सेल केल्याशिवाय आता जेवणार कशी, पटापट करून घेते. सो शी इट वॉज हर मोटिवेशन. आणि आम्हाला असं वाटायचं की म्हणजे ते जेवण पण करण्यासाठी किती मेहनत करावी लागते प्रत्येक माणसाला.
1: खरंय.
0: सो इट इट ऑलवेज कीप्स यू ग्राउंडेड, राईट. आणि तिचं असं असायचं ना की वी हॅड सो मेनी हार्डशिप्स, आणि ती किती म्हणजे आध्यात्मिक होती, त्यामुळे मीही आध्यात्मिक आहे त्या कारणामुळे. आणि तिच्यामुळे इतकं मला अध्यात्मात शिकायला भेटलं की ती नेहमी किती ऍडव्हर्सिटीज असल्या की ती नेहमी स्माइल करायची आणि तिच्या तोंडात नेहमी देवाचं नाव असायचं. ती जपच करत असायची कायमस्वरूपी, जेवण बनवताना विकताना, म्हणजे फक्त माणसाशी बोलताना तिचा जप थांबायचा इतकं. आणि मला इतकं कौतुक वाटायचं तिचं की अजी इतकं काय होतंय आणि तू कशी फक्त यु नो यु आर ऑलवेज हॅपी. आणि तिने मला एक ती गोष्ट सांगितलेली जी माय एंटायर लाईफ डिपेंड्स ऑन दॅट वन स्टोरी, की अनुजा मुंगी सारखी हो. कारण की जेव्हा मुंगीच्या समोर तुम्ही कचरा टाकता, तिखट घालता, खडे फेकता, काहीही टाका आणि त्याच्यामध्ये तुम्ही साखर टाका, ती मुंगी सगळ्यात थ्रू जाणार, ती साखर उचलून परत येणार. अँड यू जस्ट यू हॅव टू लुक ॲट लाईफ दॅट वे. इट डझंट मॅटर वॉट इज थ्रोन ॲट यू, यू ऑलवेज पिक द गुड थिंग्स अँड गुड मेमरीज अँड दॅट्स इट.
1: खरंय, खूप छान, खरंच मस्त.
0: आणि इतकं म्हणजे त्यांनी डिफरन्स माझ्या आयुष्यात झालाय ना, की किती काही झालं ना, की आय ट्राय टू लुक ॲट अ गुड पार्ट अँड आय जस्ट कीप दॅट गुड पार्ट विथ मी.
1: खरंय.
0: आणि त्यामुळे इट एनकरेजेस यू टू डू अ लॉट ऑफ थिंग्स, राईट. की मला भीती नाहीये कुठल्या गोष्टीची की बाबा मी फेल होईन किंवा मला माझ्यावरती लोक हसतील किंवा मला कोणी नाही म्हणेल, कारण लहानपणीच ते सगळं निघून गेलंय माझ्यातनं रस्त्यात काम करून, राईट.
1: अगदी बरोबर. आजीने
0: आपण सॉरी सॉरी बोला.
1: नाही, आजीने खूप तुला छान म्हणजे एक शिकवलं, यु नो एक
0: म्हणूनच त्या म्हणजे प्रेरणास्थाने. आणि मला आता म्हणजे आयुष्यात काहीही करायला भीती वाटत नाही, कारण माझं असं असतं की बऱ्याच मला बोललं जातं की तुझं वय एवढं झालंय, तू हे का करतेस, तू ते का करतेस, आणि आमला एक वयाचं आणि करण्याचं काहीही संबंध नाही. मनाला येईल ते करा, कोणही जज करणार नाहीये, कोणाकडे ऍक्च्युली वेळच नाहीये जज करायला.
1: अगदी बरोबर.
0: चपाती बनवायला मला 2 तास लागतायत. माझ्याकडे वेळच कुठे. आणि लोकांची मेमरी पण एवढी कमी आहे ना, आता त्यांना लक्षात पण राहणार नाही की बाबा हिने असं कधीतरी काहीतरी केलेलं आणि तिचं नाही झालं का झालं. त्यामुळे मनाला येईल ते करा, आरामात आयुष्य जगा, कोणाकडेही वेळ नाही आहे तुमच्याकडे बघायला, त्यामुळे डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट.
1: खूप छान. आणि तू आता हे बोललीस आणि असं पण मी तुला विचारीन की ऑस्ट्रेलियातील तरुण मराठी मुलींना तू काय संदेश देशील?
0: ऍक्च्युली आय वुड से स्टेप आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन, राईट? कारण की कम्पेअर्ड टू जर तुम्ही बघितलं ना दुसरे कम्युनिटीज, आणि जसं बोलायला पाहिजे पण त्या व्हेरी डिफरंट कम्युनिटीज, त्यांचे एक वेगळा आउटलुक आहे लाईफला. वेरस आपण थोडेसे घाबरत जगतो की लोक काय बोलतील, अरे हे आपल्या मध्ये असं करत नाहीत, आपण बिझनेस नको, आपण जॉबच करूया, किंवा काहीतरी असं हटके कुठलं करायला गेलं तर मग लोक हसतील आपल्यावर. आणि ही ऍक्च्युली एक कम्युनिटी मेंटॅलिटी सारखं झालेलं आहे आपलं. आणि आय हॅव सीन अ लॉट ऑफ पीपल इथे इन ऑस्ट्रेलिया, दे आर ब्रेकिंग द स्टीरियोटाइप्स, राईट?
1: व्हेरी ट्रू. बरोबर आहे.
0: आणि आय थिंक दॅट्स व्हॉट वी हॅव टू डू. आणि आता आता मी पण पाजन करते, हे काय आपले आपण सहसा या गोष्टी करत नाहीत, पण जेवढा मला सपोर्ट भेटलाय आपल्या कम्युनिटी कडून टू डू दिस, इट ऍक्च्युली रिफ्लेक्ट्स की आपली कम्युनिटी किती चेंज झाली आहे.
1: खरंय.
0: जे आधी आपण विचार करायचो की नाही मराठी लोक असे बोलतील तसे, अजिबात नाही. कम्प्लिटली ओपन माइंडेड, व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह. आपणच स्वतःला थांबवलेलं आहे.
1: खरंय, अगदी बरोबर बोललीस. आणि तुझ्या आता बोटिंगचं पण आम्हाला सांग, आमच्या श्रोत्यांना अनुजा.
0: हो, अजून तरी बोटिंग लाईन चालू झालेल्या नाहीयेत, पण मला तुमची गरज पडणार आहे नक्कीच. त्याच्यामुळे थँक्यू थँक्यू. तर बोटिंग आय थिंक सप्टेंबरच्या सुमारास चालू होतील. तर मे बी तुमचा तेव्हा वेळ असेल तर प्लीज मला परत ऑपॉर्च्युनिटी द्या, मी येईन सप्टेंबर मध्ये तुमचे वोट्स मागायला.
1: नक्की नक्की नक्की, आम्ही तुझ्या बरोबर आहोतच.
0: थँक्यू थँक्यू. आणि माझी पूर्ण जी जर्नी आहे, माझे प्रेपरेशन जे पण आता सगळे चाललेले आहेत, ते मी पोस्ट करतच असते माझ्या इंस्टाग्रामवर. तर तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल तर नक्की मला हाय पाठवा, नक्की फॉलो करा. ऍट सो द इंस्टाग्राम अकाउंट इज ऍट निकम अनुजा. आणि मला खरंच तुमचा फीडबॅकची गरज आहे, कारण की मी हीच नववारी परत घालून जायची आहे का मी काहीतरी दुसरं ट्राय करू, ऑर इज इट इफ आय एम मिसिंग समथिंग जे तुम्हाला स्टेजवरती ऍज अ मराठी मुलगी बघायला आवडेल, तर प्लीज मला मेसेज करा. वी विल टॉक अँड वी विल सी हाऊ वी कॅन इनकॉर्पोरेट इट, बिकॉज एंड ऑफ द डे इट्स लाईक एक संधी भेटली आहे. आणि इफ आय एम रिप्रेझेंटिंग द कल्चर, आय वॉन्ट टू डू इट इन द बेस्ट वे पॉसिबल. So your help, your feedbacks are much appreciated.
1: नक्की नक्की. अनुजा खूप खूप धन्यवाद, आज तू इथे आलीस आणि मस्त तुझ्याशी गप्पा मारल्या आम्ही. आणि श्रोते हो, अनुजाला वोटिंग मध्ये नक्की साथ द्या. धन्यवाद. थँक्यू अनुजा.
0: थँक्यू सो मच. थँक्यू
1: थँक्यू. बाय बाय
2: बाय. अनुजाजी आणि नीताजी तुमचे खूप खूप धन्यवाद, एक नवीन माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत आणल्याबद्दल. अनुजा तसेच तुम्हाला आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आता ऐकूयात सिडनी डायरी, सादर करणार चित्रा शेंडे. आणि मग ऐकूयात एक गाणं व आपल्या कार्यक्रमाचा दुसरा भाग म्हणजे आपले वैद्य.

नमस्कार, मी चित्रा शेंडे आजच्या सिडनी डायरीत तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम ऐकूयात काही स्थानिक बातम्या आणि नंतर जाणून घेऊ काही कार्यक्रमांबद्दल. डायरीची सुरुवात आपण सिडनीच्या हवामानाने करू. आज सिडनीमध्ये थंड वातावरण राहणार आहे. कमाल तापमान 17 अंश तर किमान 9 अंश आहे. सकाळी धुके होते आणि दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहील. श्रोते हो, न्यू साऊथ वेल्समधील हिवाळी शाळेच्या सुट्ट्या सुरू आहेत. ऑस्ट्रेलियात आगळावेगळा वार्षिक उत्सव ख्रिसमस इन जुलै पण सुरू आहे. ह्याच्याच अंतर्गत टोरोंगा झू, सी लाईफ एक्वेरियम, ऑस्ट्रेलियन म्युझियम आणि डार्लिंग हार्बर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी कुटुंबांसाठी विशेष हिवाळी कार्यक्रम सुरू आहेत. ह्यातच आयमॅक्स सिडनीच्या बाहेर पाम ग्रो फोरकोर्टमध्ये असलेल्या डार्लिंग हार्बरच्या आईस रिंग्स लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय झाल्या आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले, त्यापैकी एक म्हणजे चोरी झालेल्या भारतीय कलावस्तू परत करणे. तमिळनाडूच्या मंदिरातून अनेक दशकांपूर्वी चोरलेल्या आणि परदेशात तस्करी झालेल्या 3 प्राचीन मूर्त्या गुरुवारी झालेल्या 3rd भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेदरम्यान ऑस्ट्रेलियाने त्या परत करण्यास सहमती दर्शवल्यानंतर मायदेशी परतणार आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 3 देशांच्या दौऱ्याच्या मेलबर्न टप्प्यावर असताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीझी यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त शिखर परिषदेच्या व्यापक निवेदनाचा भाग म्हणून ह्या कलाकृतींचा परतीचे औपचारिकपणे स्वागत करण्यात आले. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी एका पत्रकार परिषदेत पुष्टी केली की ऑस्ट्रेलियन संग्रह संस्थांकडून कलावस्तू स्वइच्छेने परत केल्याबद्दल मोदींनी अल्बनीझी यांचे आभार मानले आहेत. या 3 कलाकृती नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया आणि आर्ट गॅलरी ऑफ न्यू साऊथ वेल्स येथे ठेवण्यात आल्या होत्या. देवी भद्रकालीची कांस्य प्रतिमा आणि नंदीची ग्रेनाईटची मूर्ती या दोन्ही 11व्या ते 16व्या शतकातील असून त्या मूळतः तिरुवरूर जिल्ह्यातील कोल्लुमंगुडी येथील श्री काशी विश्वनाथ स्वामी मंदिराच्या होत्या. 3री कलाकृती 6 मुखी देवता कार्तिकेय यांची बेसाल्टची मूर्ती 11व्या शतकाच्या सुरुवातीला चोळ सम्राट राजेंद्र चोळ प्रथम यांच्या काळात बांधलेल्या तंजावर जिल्ह्यातील मनमबडी येथील नागनाथ स्वामी मंदिराची होती. मोदींसोबत मीडियाशी बोलताना अल्बनीझी यांनी या हस्तांतरणाचे वर्णन मैत्रीच्या भावनेतून केलेले एक कृत्य असे केले आणि भविष्यात नैतिक संग्रह पद्धतीप्रती ऑस्ट्रेलियाच्या वचनबद्धनाचा एक भाग म्हणून याकडे पाहिले. चला आता जाणून घेऊ कार्यक्रमांबद्दल. मराठी गाण्याच्या कार्यक्रमाविषयी ऐकूया. मराठी संगीताचा सुवर्णकाळाचा अनुभव घेण्याची एक सुवर्ण संधी. अजरामर सूर लाईव्ह स्टेजवर. वादक आहेत तबल्यावर श्री शशांक देशपांडे, पेटीवर मेधा फाटक, बासरीवर विकास पवार, कीबोर्डवर मंदार केळकर, गिटारवर समीर कोळपकर आणि ऑक्टोपेड प्ले करणार पुनील पटेल. ह्या कार्यक्रमाचे निवेदन योगिनी लेले करणार आहेत. ह्या कार्यक्रमातील गायिका आहेत पल्लवी काटे देशमुख आणि गायक आहेत किरण गोडबोले. कार्यक्रमाचे स्थान आहे रेडगम फंक्शन सेंटर, वेंटवर्थविल, न्यू साऊथ वेल्स 2145. कार्यक्रमाची तारीख शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 आणि वेळ आहे 5 PM ते 8 PM.
कार्यक्रमासाठी तिकिटे आपण www.eventbaba.com.au/events/marathi-classics ह्या लिंकवर बुक करू शकता. तिकीट दर आहे प्रत्येकी $20. तिकिटे किंवा लिंकविषयी संपर्क साधा पल्लवी काटे देशमुख यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर +918007513946 आणि त्यांचाच दुसरा नंबर आहे 0402856859 किंवा संपर्कासाठी पूर्णिमा देशपांडे यांना 0450520050 फोन करा. चला तर आजच्या या कार्यक्रमाची तिकिटे बुक करा आणि या कार्यक्रमातील जुन्या मराठी गाण्यांचा आनंद घ्या. ब्रह्मकुमारीज ऑस्ट्रेलिया यांच्या कसुला मेडिटेशन सेंटर यांनी रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1:30 ते 4:00 एक अवलौकिक मल्टीकल्चरल कार्यक्रम योजिला आहे. ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांना आमंत्रण आहे. हा कार्यक्रम लिव्हरपूल येथील कसुला पॉवर हाऊस आर्ट सेंटर इथे योजिला आहे. हा अनोख्या आणि डिवाईन कार्यक्रमात जगभरातील अनेक सांस्कृती एकत्र आलेल्या दिसतील. हा अनुभव नक्कीच अनोखा आणि मनोरंजक असणार आहे, ज्यात मल्टीकल्चरल संगीत, नाच आणि शॉर्ट मेडिटेशन एक्सपिरियन्स असणार आहे. विविध संस्कृतीचे स्टेज परफॉर्मन्स सादर होणार असून आपण हा अनुभव घ्यावा यासाठी हे निमंत्रण. प्रवेश निशुल्क आहे, पण बुकिंग्स आवश्यक आहे. आपल्याला लवकरच RSVP लिंक उपलब्ध होईल, त्यावर आपण आपली उपस्थिती देऊ शकता. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आपण कसुला मेडिटेशन सेंटर 0435399395 ह्यावर संपर्क साधू शकता किंवा kasula@au.brahmakumaris.org ह्यावर ईमेल करू शकता. तर लक्षात ठेवा, रविवार 2 ऑगस्ट 2026 2:30 ब्रह्मकुमारी कसुला या कार्यक्रम. तर याच माहितीनंतर मी आजच्या डायरीची सांगता करते आणि तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मी योगिनी लेले आपल्या सगळ्या श्रोत्यांचं आपल्या आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण आपले वेद ही जी मालिका सुरू केली आहे त्याचा आजचा हा 13वा भाग. म्हणजे ज्या लोकांनी मध्येच जॉईन केलं असेल त्यांच्यासाठी एक सहज सांगते की आपले जे 4 वेद आहेत त्यातला ऋग्वेदाची ऍटलिस्ट आपण तोंड ओळख तरी करून घेऊया. त्याच्यात काय काय आहे, कुठल्या कुठल्या देवता आहेत, प्रत्येक देवतांच्या बद्दल काय माहिती आहे, तर ह्याच्यासाठी म्हणून आपण आपले वेद ही आपण मालिका सुरू केली आहे. आणि श्रद्धाताई परांजपे ज्या एक्सपर्ट इन ऋग्वेद किंवा वेद या शास्त्रांमध्ये, तर त्यांच्याकडनं आपण ही माहिती करून घेतो आहोत गप्पांच्या रूपामध्ये. तर श्रद्धाताई, आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे मी आपलं या आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार.
0: नमस्कार श्रद्धाताई, तुम्ही म्हणाला होतात की आजच्या ह्या आपल्या भागामध्ये तुम्ही पोषण देवता आणि बृहस्पती यांच्याबद्दल माहिती सांगणार आहात. तर बृहस्पती हे आम्ही ऐकलेलं आहे, थोडस त्या देवतेबद्दल माहिती सुद्धा आहे, पण पोषण देवता तर खरोखरी आम्ही ऐकली सुद्धा नाहीये. तर आम्ही उत्सुक आहोत हो ना की तुमच्याकडनं ह्या दोन्ही देवतांबद्दल माहिती करून घ्या. तर
1: आतापर्यंत आपण ना ज्या देवतांची सुटता अधिक आहेत किंवा सुरुवातीपासून आपण काय केलं, ज्या मुख्य देवता आहेत त्यांचं वर्णन आपण ऐकत आलो, आता त्या मानाने तुलनेने ज्या सुटतांची संख्या कमी आहे आणि ज्या देवता तशा गौण आहेत, अगदी प्रधान म्हणून ज्यांचा उल्लेख आपल्याला करता येत नाही, अशा काही देवता बघणार आहोत. त्याच्यातली एक देवता आहे आणि ती म्हणजे पूषण. आपल्या सर्वांना माहितीये की सूर्य नमस्कारामध्ये आपण पूषण हे नाव सूर्याचं म्हणून वापरतो, पूषणे नमहा. तिथे पूषण म्हणजे सूर्य, पण वेदामध्ये ही जी देवता आहे तिचा अर्थ सूर्य असा नाही. आता मुळात खर तर पूषण हा जो शब्द आहे ना, ते एक विशेषण आहे, त्यामुळे अर्थातच ते कोणत्याही देवतेला आपल्याला लावता येतं. पुष धातू, त्याच्यावरून पूषण हा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ आहे समृद्धी करणारा, भरभराट करणारा, अशा स्वरूपाचा अर्थ या शब्दाचा असल्यामुळे कोणत्याही देवतेचं विशेषण म्हणून ते वापरता येतं. आणि त्याच अर्थाने सूर्याला ते विशेषण म्हणून वापरलेलं आपल्याला सूर्य नमस्काराच्या 12 नावांमध्ये दिसतं. म्हणजे सूर्य हा कसा आहे, तो साऱ्या सृष्टीची भरभराट समृद्धी करणारा आहे, तो उगवल्यामुळे सारी जीवसृष्टी ही सजीव असते, या अर्थाने तो आरोग्य देणारा, आरोग्याची पुष्टी करणारा, म्हणून त्याला तिथे पूषण म्हटलेलं आहे. पण वेदामधली जी पूषण देवता आपल्याला दिसते तिचा सूर्याशी काहीही संबंध आपल्याला दिसत नाही. मग ही जी पूषण देवता आहे त्याचे 2 वैशिष्ट्य आपल्याला दिसतील. त्याची 2 वैशिष्ट्य अशी आहेत, एक म्हणजे तो संरक्षण करणारा देव आहे आणि दुसरा म्हणजे तो भरभराट करणारा देव. या रूपामध्ये हा पूषण देव आपल्याला दिसतो. मग ऋग्वेद संहितेचा विचार केला तर साधारणपणे एक 8 सूक्त या पूषण देवतेचं वर्णन करणारी आपल्याला दिसतात. मग याचं जे वर्णन येतं ते वर्णन असं आहे की हा मेघाचा मुलगा आहे असं त्याला म्हणतायत, आणि तो जटा धारण करतो म्हणजे कपरदिन असं त्याचं वर्णन आपल्याला वेदामध्ये आढळतं. त्याच्याच बरोबर त्याला मिशा आहेत असंही वर्णन ऋग्वेदामध्ये आपल्याला दिसतं, आणि तो अत्यंत शक्तिशाली आहे असं वर्णन आपल्याला त्याचं दिसून येतं विशेषण. आणि तो सत्ताधीश आहे, ईशान हे विशेषणही त्याला वापरलेलं आहे. तो अन्नाचा पालन करता आहे, वाजानाम पती असं त्याला ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये म्हटलेलं आहे. आणि तो प्राण्यांचा मित्र आहे. पशुधन हे वेद काळातलं सर्वात महत्वाचं धन आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे गोधनाचे उल्लेख आपल्याला येतात. याच पूषण देवतेचं सूक्त आपल्याला ऋग्वेदाच्या 6व्या मंडलामध्ये आहे. त्या 6व्या मंडलातल्या सूक्तात या देवतेला अशी प्रार्थना केली की तू आमचं गोधन सुखरूपपणे घरी घेऊन ये. म्हणजे गोधन पशुधन या साऱ्यांचा तो मित्र आहे, यांचा रक्षण करणारा देव आहे, अशी कल्पना आपल्याला या पूषण देवतेच्या सूक्तामध्ये दिसते. तो अजिंक्य शत्रू त्याला जिंकू शकत नाहीत या अर्थाने ऋग्वेदात त्याला आदाभ्या असा शब्द वापरलेला आहे. त्याच्या हातामध्ये सोन्याचा भाला आहे असंही वर्णन ऋग्वेदात त्याच्याबद्दल केलेलं आहे. आणि अंकुश देखील तो धारण करणारा असा देव आहे. आणि हा जो आहे त्याला सूर्याचा दूत असं म्हटलेलं आहे. आणि तो स्वर्ग आणि पृथ्वी यांचा बांधव आहे, मित्र आहे असंही वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसतं. आणि मजा अशी आहे की त्याच्या रथाला बोकड जोडलेला आहे असं वर्णन आहे. आणि मुख्य म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य जे आपल्याला आढळतं तो म्हणजे तो पथस्पती आहे. पथस्पती याचा अर्थ होतो मार्ग रक्षक देवता. या स्वरूपामध्ये तो आपल्याला दिसून येतो. आणि तो उषा उषेचा प्रियकर आहे. इथे प्रियकर म्हणजे वेगळ्या अर्थाने नाही, प्रिय असणारा या अर्थाने प्रियकर प्रिय करणारा या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. आणि पशुपालक गोपालक या स्वरूपामध्ये या पूषण देवतेचं वेगळेपण आपल्याला दिसतं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो गुराठी लोक किंवा मेंढपाळ जे कोणी आहेत या साऱ्यांचं एक आराध्य दैवत असं आपल्याला याला म्हणता येईल. त्या स्वरूपामध्ये या पूषण देवतेचं वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी दिसतं. मी मगाशी उल्लेख केला की गोधनाचं त्यांनी रक्षण करावं अशी ऋचा आपल्याला ऋग्वेदात आहे. ती ऋचा अशी आहे माटीम नेशत माटीम रिषत माटीम संसारी केवटे अथारिष्टाभिरागही. म्हणजे हे पूषण देवा आमचं हे जे पशुधन आहे ते पशुधन नष्ट होऊ नको दे. त्या पशुधनाला कोणीही इजा पोचवू नको दे. ते मोठ्या खड्ड्यामध्ये आमचं पशुधन पडू नको दे. आणि सुखरूप अशा पशुधनासह तू संध्याकाळी आमच्या घरी ये. म्हणजे थोडक्यात आमच्या पशूंना तू सुखरूप घेऊन ये. इथे बघा एक शब्द आहे या ऋचेमध्ये अथ अरिष्टाभिही आगही. अरिष्ट आज आपण अरिष्ट हा शब्द केवळ संकट या अर्थाने वापरतो. पण संस्कृत भाषेमध्ये अरिष्ट शब्दाचे परस्पर विरुद्ध दोन अर्थ आहेत. अरिष्टंच शुभाशुभे. शुभ आणि अशुभ या दोन्ही अर्थाने अरिष्ट शब्द वापरतात. आणि इथे तो शब्द शुभ या अर्थाने वापरलेला आहे. तो अर्थ कसा आला तर ऋषधातू आहे त्याचा अर्थ नाश करणे. त्याचा वरून रिष्ट म्हणजे नष्ट झालेलं आणि त्याच्या विरुद्ध अरिष्ट असा तो शब्द तयार झालाय. आणि त्यामुळे आमचं जे गोधन आहे आमचं जे पशुधन आहे त्यांना तू सुखरूप अशा स्वरूपात घराकडे आण अशी प्रार्थना या ऋचेमध्ये केलेली आहे. मी मघाशी त्याचा एक उल्लेख केला होता, तो म्हणजे तो पथस्पती आहे. मग पथस्पती या रूपामध्ये त्याच्याकडे अशा प्रार्थना केलेल्या आहेत की एखादी घरातली व्यक्ती जर वाट चुकली असेल, तिला घर सापडत नसेल, तर त्या व्यक्तीला तू आमच्या घराकडे आण. म्हणजे रस्त्यामध्ये वाट चुकलेल्या लोकांना आपल्या घराकडे आणणारा देव या रूपामध्ये पूषण देवतेला प्रार्थना केलेली आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर जे हिंस्र श्वापद आहेत, त्या हिंस्र श्वापदांपासून, चोर लुटारू या सगळ्यांपासून त्यांनी रक्षण करावं, आणि आपल्या गायींना, आपल्या पशुधनाला, घरातल्यांना त्यांनी सुखरूप घेऊन यावं, अशा स्वरूपाची ही पूषण देवता आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसून येते. आणि म्हणून ऋग्विधान नावाचा एक ग्रंथ आहे, ज्या ग्रंथामध्ये या सूक्तांचा उपयोग कुठे करावा याचं वर्णन केलं जातं, तर तिथे आपल्याला या पूषण देवतेची ही जी काही सूक्त आहेत त्यांचं पठण प्रवासाला निघण्यापूर्वी करावं, जेणेकरून ही पूषण देवता आपलं रक्षण करेल, अशा स्वरूपाचं वर्णन हे या पूषण देवतेचं आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळत.
0: पहिल्यांदाच आम्ही श्रद्धाताई हे पूषण देवता व नावही ऐकलं आणि त्याच्याबद्दलचे संदर्भही ऐकले, आणि प्रवासामध्ये त्याच पूजन करावं किंवा प्रवासाला निघताना, ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर व्हावा किंवा सुरळीत व्हावा, ह्याच्यासाठी खूपच छान माहिती सांगितली.
1: वेगळ्या स्वरूपधरा देवता आहे बघा ते.
0: हो, आणि मग त्याची जी आपण कशी या पूषण देवतेबद्दलची जी सूक्त आहेत, तर ती सूक्त म्हणणं अपेक्षित, प्रार्थना करायची ती सूक्त म्हणणं अपेक्षित आहे का? अच्छा.
1: ऋग्विधान, ऋग्विधान हा ग्रंथ असा आहे की त्या ग्रंथामध्ये ऋग्वेदातली जी काही सूक्त आहेत किंवा ऋचा आहेत, त्या ऋचा, ती सूक्त कुठे पठण करायची, का करायचं, या सगळ्याचं विवरण फार विस्ताराने त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे.
0: बरं.
1: कारण या प्रत्येक सूक्त, प्रत्येक ऋचा, मग ती ऋग्वेदातली असो किंवा इतर वेदातले मंत्र असोत, त्या प्रत्येकाचा कुठे ना कुठे कर्मामध्ये विनियोग येतो. म्हणजे उदाहरण, आपण सूर्य देवतेच्या वेळी मी उल्लेख केला होता की त्याला रोगघ्न उपनिषद असं म्हणतात. नद्यमित्रमह अशा त्या तीन ऋचा ज्या आहेत, उदुत्यन जात वेदसम या सूक्तातल्या, मग तिथे त्याचं पठण कसं करायचं याचं वर्णन तिथे केलेलं आहे. किंवा अन्न सूक्तासारखं ऋग्वेदातलं सूक्त आहे की त्याला अन्नामधून जर विषप्रयोग झाला असेल किंवा काही म्हणजे काही रोग जंतू किंवा काही जर पोटात गेलं असेल, तर अशा वेळी हे अन्न सूक्त म्हणावं. म्हणजे शरीरात जे काही गेलेलं आहे विषद्रव्य, त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत नाही, असं उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. म्हणजे त्या सूक्ताचा विनियोग, त्या रुचेचा विनियोग कुठे करायचा,

0: नमस्कार श्रोते, तुमचं परत एकदा आपल्याच्या कार्यक्रमात स्वागत करते. श्रद्धाताई, तुमचंही परत एकदा स्वागत. तर श्रद्धाताई, आत्ता सॉरी, श्रद्धाताई, तुम्ही आत्ता म्हणत होतात की बृहस्पती ही देवता आहे, तर आपल्याला आता वेळ कमी आहे, तर कदाचित त्याच्याबद्दल नीट तुम्हाला विवेचन करता येणार नाही, तर त्याच्याऐवजी तुम्ही पर्जन्य या देवतेबद्दल आजच्या या भागात माहिती सांगू इच्छिता, बरोबर आहे?
1: हो नक्की.
0: तर आवडेल अगदी. आणि मग पुढच्या
1: आणि
0: वेळेस भरपूर वेळ मिळेल
1: एवढा
0: तेव्हा.
1: एवढा की या वेळी आपण पर्जन्य घेतोय वेळेअभावी हे खरं आहे, पण एवढा एवढा की आजच मृग नक्षत्र चालू होत आहे, त्यामुळे
0: अरे वा क्या बात है.
1: एवढा आज पर्जन्याबद्दल बोलणं हे
0: हाँ,
1: खूप छान आहे ना.
0: हो, संयुक्तिक आहे अगदी.
1: अगदी. मग ऋग्वेदामध्ये पर्जन्याला देखील त्यांनी देवत्व दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आपण खरं तर इंद्राविषयी जेव्हा बोललो होतो तेव्हा असा उल्लेख आपण पाहिला होता की पर्जन्य पाऊस पाडणारी देवता म्हणून ऋग्वेदामध्ये इंद्र येतो.
0: बरोबर.
1: मग असताना पर्जन्य अशी वेगळी देवता नक्की काय आहे असा प्रश्न नक्कीच आपल्या मनामध्ये उपस्थित होतो.
0: हो,
1: तर वेदामध्ये पर्जन्य याचा अर्थच मुळी ढग मेघ असा होतो. त्या मेघालाच त्यांनी देवत्व दिलेलं आहे आणि या पर्जन्य देवतेची फारशी सूक्त नाहीये, केवळ चारच सूक्तांमध्ये या पर्जन्याचं सूक्त स्तुती आपल्याला दिसून येते. हा जो मेघ आहे म्हणजे आपण त्याला मेघ नको म्हणायला, कारण पर्जन्य हे त्याचं नाव आहे त्या देवाचं. मग हा जो पर्जन्य आहे त्याचं वर्णन जे आहे ना त्याला स्वर्गाचा पुत्र असं म्हटलेलं आहे, दिवस पुत्र असं या पर्जन्याला ऋग्वेदात म्हणतात. आणि तो अत्यंत शक्तिशाली आहे. तवस तवसे म्हणजे तवस म्हणजे शक्ती सामर्थ्य, सामर्थ्यशाली असा तो देव आहे. आणि तो कसा आहे तर तो गडगडाट गर्जना करणारा म्हणून त्याला कनित्रदत किंवा स्तन इतनू असंही वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये त्याचं दिसतं. तो करतो काय तर साऱ्या पृथ्वीला तो पाण्याने भिजवून टाकतो, पाण्याचा वर्षाव करणारा असा तो देव आहे. आणि वनस्पतींमध्ये औषधींमध्ये जलरूपी गर्भ धारण कर ठेवणारा असा तो देव आहे म्हणून त्याचं वर्णन वृषभ. इथे वृषभ म्हणजे बैल नाही हा, तर सामर्थ्यशाली या अर्थाने वृषभ शब्द संस्कृतात वापरतात. पुढे देखील आपल्याला बघा राजर्षभ नरर्षभ असे जे उल्लेख येतात ना ते याच अर्थाचे आपल्याला दिसून येतील. म्हणजे श्रेष्ठत्व सामर्थ्य द्योतक असा हा वृषभ शब्द आहे. आणि मी मगाशी म्हणते की जलरूपी गर्भ तो ठेवतो म्हणून त्याला रेतोदधानः

0: असवर्णन रेतो दधान असवर्णन त्याच आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. तो औषधींचं संवर्धन करणारा आहे, तो पाण्याची सुबत्ता आणणारा आहे असंही वर्णन ऋग्वेदात आहे. यो वर्धन औषधीनाम यो अपाम यो विश्वस्य जगतो देव ईशे असं त्याचं वर्णन ऋग्वेदाच्या 7व्या मंडलामध्ये आपल्याला आढळतं. तो करतो काय, तर पुन्हा एकदा या वनस्पतींमध्ये औषधींमध्ये तो जलरूपी गर्भधारण करतो असं आपल्याला ऋग्वेदामध्ये वर्णन आढळतो. तो स्थावर आणि जंगम सृष्टीचा आत्मा आहे, जसं वर्णन सूर्याला केलेलं आहे सूर्याबद्दल, तेच शब्द पर्जन्यालाही वापरलेले आहेत की या चराचर सृष्टीचा आत्मा आहे. कारण पाऊस नसेल तर काय पीक येणारच नाहीत. आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्या काळी कृषी संस्कृती होती, त्याच्यासाठी हा पाऊस फार गरजेचा आहे. म्हणून त्याला चराचर सृष्टीचा आत्मा असं म्हटलेलं आहे. हा जो पर्जन्य देवता आहे ना, त्याची दोन रूप आपल्याला वेदामध्ये वर्णन त्याचं आढळतं. एक त्याचं जे रूप आहे ते म्हणजे वांज गायी सारखं आहे, म्हणजे तो पडतच नाही, दुष्काळ आणणारा या अर्थाने. आणि दुसरं त्याचं जे रूप आहे ते म्हणजे उत्पादक रूप आहे, म्हणजे आपण म्हणतो की अवर्षण होतं आणि सुकाळ होतो, या दोन्ही स्वरूपामध्ये हा पर्जन्याचं वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतं. हा जो पर्जन्य आहे ना, म्हणजे ऋग्वेदाच्या 5व्या मंडलामध्ये एक पर्जन्याचं अतिशय सुंदर असं सूक्त आहे. बघा, पाऊस चालू झाला की मला नेहमी हे ऋग्वेदातलं पर्जन्य सूक्त त्यातल्या काही ऋचा आठवतात. 5व्या मंडलात 83वं सूक्त आहे ते. आणि तसंच वाल्मिकी रामायणामध्ये महर्षी वाल्मिकींनी देखील किष्किंधा कांडात या पावसाच्या पावसाळ्याचं अतिशय बहारदार वर्णन त्यांनी केलेलं आहे. मग हा जो हे जे सूक्त आहे 5व्या मंडलातलं, किती सुंदर वर्णन. त्याच्यातली एक ऋचा मी मुद्दाम तुम्हाला आता सांगणार आहे की पावसाळ्याचं इतकं सुंदर साधं वर्णन कुठे आढळतं, इतकं अप्रतिम वर्णन त्या ऋचेत त्यांनी केलंय. बघा, प्रवातावांती पतयंती विद्युतः उदोषधीर जहती उदोषधीर जिहते पिनवते स्वहा इरा विश्वस्मयी भुवनाय जायते यत पर्जन्यः पृथिवीं रेतसावती. याचा अर्थही मी आता सांगणार आहे. मला तर ही फार आवडते. इतकं साध सुंदर वर्णन पावसाळ्यातलं वर्षा ऋतूचं त्यांनी केलंय. बघा, प्रवाता वांती, सोपे शब्द आहेत फार, कि वारे वेगाने वाहू लागतात. पतयंती विद्युतः, विजा या पडायला लागतात, वीज चमकते, वीज पडते. उदोषधीर जिहते औषधी या उज्जिहते, म्हणजे वर दिसू लागतात, म्हणजे जमिनीतून वर उगवू लागतात. पिनवते स्वहा, आकाश धष्टपुष्ट होतं, ढगांनी भरून जातं आणि जणू ते धष्टपुष्ट झाल्यासारखं वाटतं. आणि इरा विश्वस्मयी भुवनाय जायते, या साऱ्या पृथ्वीसाठी जगासाठी. इरा, इरा हा जो शब्द आहे ना, त्याचे दोन अर्थ संस्कृतात होतात. एक इरा म्हणजे पाणी आणि इरा म्हणजे अन्न. त्यामुळे या साऱ्या जगासाठी पाणी आणि अन्न निर्माण होतं, म्हणून पृथ्वीला आपल्याकडे इरावती म्हणतात. पहा, पाणी किंवा अन्नाने असणारी या आपल्या घटना कधी घडतात, तर यत पर्जन्य पृथ्वीं रेतसावती, जेव्हा हा पर्जन्य हा पृथ्वीला आपल्या जलरूपी गर्भाने तिचं रक्षण करतो असं वर्णन इथे ऋग्वेदातल्या या 5:83 या सूक्तामध्ये केलेलं आपल्याला दिसून येत. आणि मला गंमत अशी वाटते, पुन्हा एकदा याच सूक्तातल्या एका ऋचेबद्दल सांगते की पुढे त्यांनी असं म्हटलंय बघा की हा पर्जन्य काय काय करतो याचं विस्ताराने वर्णन तिथे येत. आणि तिथे कुल्या स्यंदंताम कुल्या असं वर्णन ते करतात, म्हणजे नद्या वाहू लागतात. कुल्या याच सायणाचार्यांनी जे भाष्य केलेलं आहे तिथे त्यांनी एक फार मजेशीर असे शब्द वापरले. कुल्या म्हणजे काय तर कुल्या अल्पा कृत्रिमा सरित, ज्याला आज आपण कालवा म्हणतो त्याला तिथे कुल्या म्हणजे कृत्रिम असं पाणी, कृत्रिम अशी नदी, थोडक्यात बांध घालून केलेली नदी असं त्याचं सायणाचार्यांनी केलेला अर्थ आहे. अतिशय बहारदार वर्षा ऋतूच वर्णन या 5व्या मंडळातल्या सूक्तामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि उपमा सुद्धा किती त्यांनी छान दिलेल्या आहेत बघा याच सूक्तामध्ये, की कशीव म्हणजे एखादा सारथी, कशा म्हणजेच बूट, ज्याप्रमाणे तो आपल्या वाहनांना घोड्यांना ज्याप्रमाणे तो चापकाचे फटकारे मारतो सॉरी त्याप्रमाणे हा जो पर्जन्य आहे तो विद्युत रूपी चापकाचे फटकारे मारतो असं वर्णन या सूक्तामध्ये केलेलं आहे. अतिशय सुंदर असताळ्याचं वर्णन या सूक्तात केलेलं आहे. जसं वर्णन आपल्याला वाल्मिकी रामायणातही फार उत्तम प्रकारे आढळत. मग हा जो पर्जन्य देव आहे ना तो काय करतो, विवृक्षान हंती याच सूक्तातली एक ऋचा पुन्हा एकदा मी सांगते. विवृक्षान हंती उतहंती रक्षसहा विश्वम विभाय भुवनम महावधात यत पर्जन्य स्तनयन हंती दुष्कृतः. जेव्हा हा जो पर्जन्य देव आहे तो पर्जन्य देव जेव्हा दुष्कृतांचा नाश करतो, कसा, गर्जना करणारा, तेव्हा काय होत तर म्हणजे हे प्रचंड पावसाचं मुसळधार पाऊस ज्याला आपण म्हणतो त्याचं वर्णन या ऋचेत केलेलं आहे. त्यामुळे तो वृक्षांना देखील उन्मळून टाकतो. आणि रक्षसहा इथे जे राक्षस दुष्कृत्य करणाऱ्यांना देखील तो ठार करतो, त्यांना नष्ट करून टाकतो. आणि पर्जन्याच्या या भयानक असं हे जे रूप आहे त्याला सार विश्व घाबरत असंही याच सूक्तामध्ये त्या पर्जन्याबद्दल म्हटलेलं आहे. आणि मला यजुर्वेदातला एक संदर्भ इथे द्यावासा वाटतो. यजुर्वेदाच्या शेवटी कृष्ण यजुर्वेदाच्या तैतिरीय संहितेमध्ये या पर्जन्याला एक प्रार्थना केली बघा, ती फार महत्वाची आहे. ती प्रार्थना अशी आहे, निकामे निकामे नहा पर्जन्यो वर्षतु. पाऊस पडलाच पाहिजे पण कसा, निकामे निकामे आमच्या इच्छेनुसार आमच्या गरजेनुसार पाऊस पड, कारण अति पाऊस झाला तर ओला दुष्काळ होतो असं आपण म्हणतो ना. त्या पावसाला अतिरिक्त पावसाची भीती या ऋचेमध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून पावसाने आम्हाला सुख द्यावं, मयो भुवाहा अशी प्रार्थना आहे. त्यांनी औषधी सगळ्या फलयुक्त कराव्यात अशी ही प्रार्थना आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसून येते. म्हणजे अति पाऊस आम्हाला नको, योग्य तेवढा पाऊस पडावा अशी प्रार्थना आपल्याला ऋग्वेदामध्ये किंवा इतर वेदातही दिसते. याच संदर्भामध्ये मला याच हे जे सूक्त आहे पाचव्या मंडलातलं त्याच्यातली शेवटची ऋचा मला इथे मुद्दाम उद्धृत करावीशी वाटते. ती ऋचा अशी आहे बघ, अवर्षीही वर्षम उदुषुगृभाय अकहा धनवानी अत्येतवाऊ. असं त्या ऋचेमध्ये अजीजन ओषधीर भोजनायकम उत प्रजाभ्यो अविदो मनीषाम, असा या ऋचेचा दुसरा चरण आहे. याचा अर्थ असा आहे की हे पर्जन्या, त्याला असं म्हटलेलं आहे की अरे बाबा तू भरपूर पाऊस पाडलेला आहेस आणि काय झालंय, तू भरपूर पाऊस पाडल्यामुळे आता तुझा हा जो पाऊस पाडण्याचं जे काही साधन आहे त्याला तू आता आवर, त्याला संकुचित कर. कारण याच सूक्तामध्ये आधी वर्णन आलेलं आहे की एखादी पठाल जशी सैल करावी आणि त्यातून ज्याप्रमाणे पाणी बाहेर पडावं तसं या पर्जन्यानी आपली मेघरूपी पठाल आता ती उघडलेली, त्यामुळे तिथे पुढे असं म्हटलंय की हे पावसाचं पाऊस पाडण्याचं साधन आता आवर. याचं कारण असं आहे की जे वैराण प्रदेश आहेत ते वैराण प्रदेश देखील इतके आता पावसाने भरून गेलेत की ते सहज आम्ही ओलांडून जाऊ शकतो आणि या साऱ्या जगासाठी मुबलक प्रमाणामध्ये तू धान्य बनवलेलं आहेस, निर्माण केलेलं आहेस, त्यामुळे प्रजेकडून तुला प्रार्थनाही भरपूर प्राप्त झालेल्या आहेस, त्यामुळे आता मात्र तू थांब, तुझं पाऊस पाडणं थांबव. ही जी ऋचा ना, त्या ऋचेबद्दल आपल्याला एक उल्लेख आढळतो तो फार महत्वाचा आहे. अतिवृष्टी विमोचिनी ऋक, मगाशी जो मी ऋग विधानाचा उल्लेख केला की हे जे पर्जन्य सूक्त जे आहेत जेव्हा पर्जन्य त्याग केला जातो तेव्हा या पर्जन्य सूक्तांचं पठण आणि त्यांनी आहुती त्यासाठी याचा वापर करतात, विनियोग करतात. पण ही शेवटची ऋचा मात्र पर्जन्य यागामध्ये म्हटली जात नाही. याच कारण या ऋचेचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे की पाऊस थांबण्यासाठी केलेली प्रार्थना आहे, त्यामुळे परंपरेमध्ये ही ऋचा वगळून या पर्जन्य सूक्तातल्या बाकी ऋचांचं आणि इतर सूक्तांचं पठण अवश्य केलं जातं आणि आहुती दिली जाते. म्हणून अतिवृष्टी म्हणजे पाऊस पडावा यासाठी जशा प्रार्थना आहेत तशीच पाऊस थांबावा म्हणून केलेली ही विशेष प्रार्थना आपल्याला ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलातल्या या सूक्तामध्ये आढळते. असं वर्णन या पर्जन्य देवतेच आहे.
1: श्रद्धाताई तुम्ही आज खूपच छान माहिती सांगितलीत पर्जन्य देवतेबद्दल आणि त्याच्या आधी तुम्ही पुष्यम देवतेबद्दल, दोन्ही देवतांबद्दल खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल मनापासून आभार तुमचे. पण तुमच्यासाठी तुमच्याबद्दल मला आमच्या श्रोत्यांना एक आवर्जून सांगावं असं वाटतं की श्रोते हो, श्रद्धाताई आपल्याला जे हे सगळं सांगतात ना त्यांच्या समोर एकही कागद नाहीये, कुठलाही रेफरन्सचा ग्रंथ नाहीये. त्यांच्या सगळ्या ह्या ज्या त्यांनी ऋचा ज्या उद्धृत केलेल्या आहेत त्या सगळ्या मुखोद्गत आहेत आणि इतक्या सहजतेने त्यांनी आज ओके आपल्याला ह्याच्याबद्दल बृहस्पतीबद्दल सांगण्यासारखा पुरेसा वेळ नाही, पर्जन्य देवतेबद्दल सांगते. म्हणजे त्यांच्या एक्सपर्टीची काय लेवल आहे हे ह्याच्यावरनं आपल्याला सहज दिसतं की समोर कुठलाही रेफरन्स नाही, कुठलाही कागद नाही, काहीही लिहिलेलं नाही की आजच्या आपल्या कार्यक्रमात काय काय बोलायचंय. हे सगळं त्या केवळ त्यांच्या बुद्धीचा फक्त वापर करून सांगतायत. तर मला म्हणजे तुमच्या अचाट बुद्धिमत्ते समोर अगदी नतमस्तक व्हावं असं वाटतं श्रद्धाताई, की आम्ही खरंच भाग्यवान आहोत की तुमच्यासारखा आम्हाला एक गुरु मिळाला. तर श्रोते हो, मी आपल्या सगळ्यांतर्फे परत एकदा श्रद्धाताईंचे मनापासून आभार मानते आणि परत भेटूयात पुढच्या महिन्यात पुढच्या भागामध्ये आपले वेद.
0: मला त्याविषयी थोडं बोलावं असं वाटतंय की ते अशी अफाळ बुद्धिमत्ता वगैरे नाहीये. मी म्हणेन की ही माझ्यावर शारदांबेची कृपा आहे आणि फक्त एक आहे की मला अभ्यास करायला मनापासून आवडतं, त्यामुळे मनापासून अभ्यास केला की ते रक्षात राहतं हा माझा अनुभव आहे.
1: हो, तुमचा मोठेपणा, तुम्ही म्हणलात ते अगदी खरं आहे, पण त्यात तुमचा मोठेपणाही आहे. तर खरंच आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शतशः नमस्कार,
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपण इथे थांबूयात, आपले वेद हा आणि परत भेटूयात पुढच्या महिन्यात. नमस्कार.
0: नमस्कार
2: श्रद्धाजी आणि योगिनीजी, तुम्ही नेहमीच या मालिकेतून आमच्या श्रोत्यांना खूप सुंदर माहिती सांगतात, त्याबद्दल तुमच्या दोघांचे मनापासून आभार. श्रोते हो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी आशा करतो आज सादर झालेले सगळे कार्यक्रम आपल्याला आवडले असणार. आता मी विनीत भट आपला निरोप घेतो, भेटूयात पुढच्या रविवारी ठीक 11 वाजता. नमस्कार, धन्यवाद.